0: संस्कृत कार्यक्रमे एतावता श्रुतं संस्कृतं संस्कृति संस्कृताश्रुतः इति विषयमधिकृत्य प्रभाषणम् आसीत्। प्रभाषकः विळियन्नूर् PSNM UP विद्यालयस्य संस्कृत अध्यापकः श्री आदर्श MM। संस्कृत कार्यक्रमः समाप्तः। धन्यवादः।
1: സ്കൂൾ കോളേജ് വിദ്യാർത്ഥികളെ ശ്രദ്ധിക്കുക, ക്ലാസ്